करतो. आजही कुटुंबाला शेतामध्ये साथ आहो. आजही बदल किसान सुटी नक्की शेतांची तयारी का असं सुटी लागते पाणी. तर त्या आठवड्यात भावानुसार सुद्धा शेतकऱ्यांना भेटतो. शेतकऱ्यांना दिली.